स्पर्श सांगेल सारी कहानी, शब्द बोलू नको स आज रानी। स्पर्श तो इसका सुरमय